कर सच्चे तेरे करने सर विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दिबान, सच्चा तेरा कुम सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान।